0: ಅಂಶ ಅಂತಂದರೆ ಈ ಮರಗಳ ಬೇರುಗಳು ಮಣ್ಣನ್ನು ಭದ್ರವಾಗಿ ಹಿಡಿದಿಡೋದ್ರಿಂದ ಮಣ್ಣಿನ ಕೊಚ್ಚಣಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಿಧಾನವಾಗಿ ಇವು ಬೆಳೀತಾ ಬೆಳೀತಾ ನೀರಿನ ಸಂಗ್ರಹಗಾರಗಳಾಗಿ ಬೆಳೀತವೆ. ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ತೇವಾಂಶದ ಕೊರತೆ ಉಂಟಾದಾಗ ತಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ನೀರಿನ ಸಂಗ್ರಹದಿಂದ ಮಣ್ಣಿಗೆ ನೀರನ್ನು ಕೊಡ್ತವೆ ಅಂತಾರೆ ಅನುಭವಿಗಳು. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಮರಗಿಡಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು. ಇವನ್ನು ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಜಾಗವೇ ಸಾಕಷ್ಟು ಬೇಕು, ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಬೇರೆ ಬೆಳೆ ಬೆಳಿಬಹುದಿತ್ತು ಅನ್ನೋ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಖಂಡಿತವಾಗೂ ಮಾಡಬೇಡಿ. ಮರಾಂದಾಕ್ಷಣ ಅದು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಕೊಡುವಂತಹ ಮರವೇ ಆಗಬೇಕು ಅಂತೇನಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಜಮೀನಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಮಾವು, ಸೀಬೆ, ಸಪೋಟ ಇವು ಕೂಡ ಮರಗಿಡಗಳೇ. ನೋಡಿ, ನಿಮ್ಮ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಮರಗಿಡಗಳನ್ನು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಸಸ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ನೆಟ್ಟುಕೊಂಡ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಅವು ನಿಮಗೆ ನೆರವಾಗುತ್ತೆ.
1: ಇದುವರೆಗೂ ರೈತರಿಗೆ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ಸಂಜೆ 6:50 ಕೃಷಿ ರಂಗ, ರೇಷ್ಮೆ ರಂಗ, ರೇಷ್ಮೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನಗಳನ್ನು ಕುರಿತ ಬಾನುಲಿ ಸರಣಿಯಲ್ಲಿ ಹಿಪ್ಪುನೆರಳೆ ತೋಟದ ನಿರ್ವಹಣೆ ಕುರಿತು ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ಮೈಸೂರಿನ ಕೇಂದ್ರೀಯ ರೇಷ್ಮೆ ಸಂಶೋಧನೆ ಹಾಗೂ ತರಬೇತಿ ಸಂಸ್ಥೆಯ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ ಸುರೇಶ್ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಆರ್ ಭವ್ಯ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಸ್ತುತಿ ಎನ್ ಕೆ ಶಿವಮೂರ್ತಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು, ಸಮಯ 6:55. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
2: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ, ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿಃ ಝಾ. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यः ईरानस्य राष्ट्रपतिना डॉक्टर मसूद पेजेश्कियन इत्यनेन सह दूरभाष माध्यमेन संभाषणम् अकरोत्. संभाषणावधौ राष्ट्रपतिना पेजेश्कियन इत्यनेन पश्चिम एशियायाः घटनाक्रमस्य विषये प्रोदीरितम्. प्रधानमंत्रिणा उभयोर्देशयोर्मध्ये संजातं सहमतिं स्वागतीकृतम्. सहैव तेन भारतस्य निरंतर नीतिः पुनः प्रतिपादिता यत् सर्वेषां समाह्वानानां समाधानं केवलं संवादेन सुष्ठु नीत्या एव भवितुम् अर्हति. विकसित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण VBG रामजी इत्याख्यः अधिनियमः अद्यारभ्य अर्थात् जुलाई मासस्य एकदिनांकात् कृत्स्नेहि ग्रामीण भारते प्रवृत्तो भविष्यति. ग्रामीण विकास मंत्रालयेन प्रतिपादितं यत् अयम् अधिनियमः प्रत्येकं वित्तीय वर्षे 25-100 दिनानां सवेतन वृत्तेः प्रतिभूतिं प्रदाय ग्रामीण भारतस्य सशक्तिकरणं विधास्यति. देशे अस्य नूतन तंत्रस्य क्रियान्वयनार्थं अस्य वित्तीय वर्षस्य कृते 92.6 crore rupees प्रावधानं विहितम्. उपक्रमस्य अस्य प्रवर्तने केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहानः अवोचत् यत् कोऽपि अर्हः ग्रामीण श्रमिकः एकमपि दिनं कार्यं विना न भवेत्. श्री चौहानेन स्पष्टीकृतं यत् सर्वकारेण राज्यैः केन्द्रशासित प्रदेशैः च साकं दृढसमन्वयं विधाय अस्याः नूतन व्यवस्थायाः निर्बाध संचालनाय सर्वाः प्रशासकीय वित्तीय च सज्जता विहिता. अवधेयास्पदं वर्तते यत् 25-100 वर्धिता अयं वृत्त्यवसरः ग्रामीण आजीविकां सुदृढां करिष्यति, चिरस्थायि सामुदायिक सम्पत्तीनां निर्माणं च विधास्यति. अनेन सहैव विकसित भारतस्य संकल्पं तीव्रगत्या प्रवर्तयिष्यते. जापान देशस्य प्रधानमंत्री साने तकाइची अद्य सायं त्रिदिवसीय भारत यात्रा प्रसंगे नवदेहलीं प्राप्स्यति. इयं